कोय। पंच प्रवान पंच प्रधान पंचे पावह दरगहमान पंचे सोह है पंचे सोह है दर राजान पंचा का गुर एक ध्यान।